सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर 9 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 30 मे 2026. यावेळी सकाळचे 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: पुन्हा?
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: पुन्हा?
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते.

0: अपना दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
1: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
3: बस
1: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10 वाजत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाट्यरंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुभद्रा हरण या नाटकातलं पद आशा भोसले आणि सहकार्यांच्या आवाजात. शांताराम आठवले यांची गीतरचना आहे. प्रभाकर जोक यांचं संगीत आहे.

एकच प्याला या नाटकातलं पद आपण ऐकलं कानोपात्रा किनीकर यांच्या स्वरात. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर एक कविता होत आशा निराशा या नाटकातलं पद. गायक आहेत बाल गंधर्व.

पंडित राम मराठे यांच्या स्वरात मंदार माला या नाटकातलं पद आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर एक कविता होत बाळ गंधर्व यांच्या स्वरात हे नाट्यपद.

तुझं माझं जमेना या नाटकातलं पद आपण ऐकलं अविनाश यांच्या स्वरात. एम जी रांगणेकर यांची नाट्यरचना होती. श्रीधर पारसेकर यांचं संगीत होतं.

कन्यादान या नाटकातलं पद आपण ऐकलं कृष्णराव चोनकर यांच्या स्वरात. नाट्यरचना होती एम जी रांगणेकर यांची. श्रीधर पारसेकर यांचं संगीत होतं.

श्रोते हो आताचा पण पंडित देशपांडे यांच्या स्वरात वहिणी या नाटकातलं पद ऐकलं. नाट्यरचना होती एम जी रांगणेकर यांची, संगीत होतं श्रीधर पारसेकर यांचं. याबरोबरच आजचा नाट्यरंग हा कार्यक्रम इथेच संपन्न करीत आहोत.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? सोमवार दिनांक 1 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: उत्कर्ष शिंदे इनके आवाज में ये गीत अभी आपने सुना। इसी के साथ आज का मिश्र संगीत ये कार्यक्रम अब यही समाप्त करते हैं। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी काल जाहीर झाली आहे। राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस कॅरॉस या तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून हे जहाज 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोचेल। दरम्यान आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एलपीजी कंपन्यांना 30 दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहे। एलनिनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली। एलनिनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं त्यांनी सांगितलं। कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला। राजस्थानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या बळावर 214 धावा केल्या। मात्र गुजरात संघानं हे आव्हान 19व्या षटकातच पार केलं। 53 चेंडूत 104 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला। उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु या दोन संघांमध्ये होणार आहे। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी 19-21, 21-17, 21-13 असा विजय मिळवला। काल सर्वाधिक कमाल तापमान विदर्भात ब्रह्मपुरी इथं 45.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफएम बँड 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपूर केंद्र है। श्रोता, इस समय 11 बज चुके हैं। आइए पेश करते हैं कार्यक्रम विशेष मधुमालती। मधुमालती सुनने वाले सभी श्रोताओं को त्रिशाली का प्यार भरा नमस्कार और आपको कार्यक्रम की शुरुआत में सुनवाते हैं देशभक्ति गीत।

0: श्रोताओं, आप सुन रहे हैं कार्यक्रम विशेष मधुमालती। कार्यक्रम में अब सुनते हैं कुछ विज्ञापन।
1: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
2: बोला।
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल

0: कॉरेस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें fcat.edcil.co.in पर.
1: हेलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
6: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
5: अरे
1: ठेवला
7: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
8: मधुमालती कार्यक्रम में फिर एक बार सभी श्रोताओं का स्वागत है. श्रोताओं, कार्यक्रम में अब आपको सुनवाते हैं जमीन आसमान फिल्म का गीत लता मंगेशकर की आवाज में. अनजान के बोल है, राहुल देव बर्मन का संगीत है. फरमाइश भेजी है इन श्रोताओं ने, जो है नागपुर शिवनगर से भक्ति पाठक, अपर्णा पाठक, स्मिता वारे, हर्षदा माटेगावकर, भूषण पाठक इनकी. हनुमान नगर चौक नागपुर से बबन मोहनकर, शुभम मोहनकर, मयूर मोहनकर, भगवान शंकर राव गीतांशे, शेवंताबाई मोहनकर और समस्त मोहनकर परिवार ने. तो चलिए श्रोताओं, सुनवाते हैं आपकी पसंद का ये गीत, जो है जमीन आसमान फिल्म से. आवाज है लता मंगेशकर की.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरातील भांडेवाडी इथं एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितलं की एका खासगी कंपनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिवस सुमारे 1,200 टन शहरी घनकचरा याचं या प्रकल्पात प्रक्रियाकरण होणार असून यामार्फत प्रतिदिवस 28 टन सीएनजी 120 टन खात आणि 400 टन आरएफपी रिफ्यूज डिराईव्ह फ्युएल याची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर त्याचं अनुकरण देशभरात सुद्धा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत त्यांनी सांगितलं की सरकार कुठल्याही निर्णयाबाबत सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत सर्व निर्णय घेतले जातील. दोन समाजांमध्ये तेढ होईल असं कुठलंही काम सरकार करणार नाही. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आखाती देशात सुरू असलेलं संकट संपल्यावर वाढत्या इंधन किमती सुद्धा स्थिर होतील असं त्यांनी म्हटलं. हिंदी पत्रकारितेतला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पीआरएसआय नागपूर शाखा आणि हिंदी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आज दुपारी 3:30 रमण सायन्स सेंटर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव तसंच नुवाल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा T20 मालिकेतला दुसरा सामना आज इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7:00 सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामन्यात भारतानं चेम्सफर्ड इथं इंग्लंडचा 38 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 2 जून रोजी टॉटन इथं खेळवला जाणार आहे. दरम्यान 12 जूनपासून इंग्लंडमध्ये आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओ ठीक 12 बजे हिंदी में समाचार हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे. कृपया समाचारों की प्रतीक्षा करें.

तराने नए पुराने, अभी ये कार्यक्रम आप सुन रहे थे मुंबई केंद्र से। एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। संध्याकाळचे 6 वाजणार आहेत। आता थोड्याच वेळात हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल, त्यानंतर 6:05 मराठी प्रादेशिक मराठी बातम्या विविध भारती नागपूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल।

0: बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहे. ऑपरेशन सिंदूरनं भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलंय. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDAच्या 150 अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बातच्या माध्यमानं आकाशवाणीवरुन देशवासियांना संबोधित करणार आहे. हा कार्यक्रम उद्या सकाळी 11 प्रसारित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या भांडेवाडी इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ड्राय डायजेशन आधारित CBG कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 300 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प ऑगस्ट 2026 पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार असून या माध्यमातून वेस्ट टू वेल्थ जनरेशन होत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
1: या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. यातलं जवळपास 28 TPD गॅस तयार होणार आहे. त्यासोबत जवळपास 120 TPD जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि जवळपास 400 TPD RDF तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं. हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय. हे जे मॉडेल आहे ते इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात जेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत.
0: नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन यांनी देखील पुढील 2 वर्षात नागपूरला डम्पिंग मुक्त शहर बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी ते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल करतील. 446 महाविकास आघाडीकडे 195 संख्याबळ आहे परंतु आपण स्थानिकचे उमेदवार असल्यानं आणि निवडणूक ही गोपनीय असल्यानं विजय आपल्याच पारड्यात येईल असा दावा साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज लोककल्याण डायग्नॉस्टिकला भेट देऊन प्रोजेक्ट सुश्रुतला या सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रतिबंध कार्यक्रमाचा आढावा घेतला. गेल्या 3 वर्षात या प्रकल्पांतर्गत सुमारे 1,15,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 6.5-7% लक्षणविरहित वाहक आढळले आहे. मंत्री उईके यांनी या उपक्रमाचं कौतुक करत शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपात प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहे. तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे मामा जयंत पाटील यांना विचारलं असता तनपुरे यांचा प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन

आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असून शेतकरी गटांच्या विविध कृषी उपक्रमांवर गुणांकन केलं जाणार आहे. स्पर्धेत मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि कीड रोग व्यवस्थापन तसंच क्षमता बांधणी आणि तंत्रज्ञान वापर अशा 4 टप्प्यांमध्ये मूल्यांकन होणार आहे. 4 स्तर यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विजेत्यांना गटांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून त्यांना राज्य, आंतरराज्य आणि जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यांची संधी मिळणार आहे. महाविस्तार ऍप आणि सोशल मीडियाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या गटांना 10 गुणांचा विशेष बोनस दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी 10 जून पर्यंत गुगल फॉर्मद्वारे किंवा संबंधित गावाच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. प्रत्येक गावातून किमान 1 शेतकरी गट सहभागी होणं आवश्यक असून एका गटात 10 ते 20 सदस्य असणं बंधनकारक आहे. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात काल आणि आज हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन विषयावर विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षण, ई कचरा व्यवस्थापन, कापडी पिशव्यांचा वापर आणि पेपरलेस तिकीट प्रणालीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. रेल्वे स्थानकांवर UTS मोबाईल ऍपद्वारे डिजिटल तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत असून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जनजागृती केली जाते. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो, क्षयरोगाप्रती समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणं आणि त्यांना शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणं तसंच क्षय रुग्णांना आवश्यक औषधोपचार करून क्षयमुक्त करणं या उद्देशानं चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी क्षयरोग दूरीकरण मोहिमेचा आढावा घेतलाय. सद्यस्थितीत जिल्ह्यात 905 रुग्णांवर योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोनाळा, सायखेड आणि पिंगळी परिसरातील सुमारे 800 हेक्टरवरील संत्रा बागा बाधित झाल्या असून अंबिया बहार आणि मृग बहार हे दोन्ही हंगाम उद्ध्वस्त झाले. गारपिटीमुळे झाडांवरील सुमारे 90% फळं गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडं मुळासकट उन्मळून पडली आहे. यामुळे पुढील 2 ते 3 वर्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोनाळा गावातील सुमारे 70% क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असं आमच्या प्रतिनिधीने कळवलं. आगामी 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज उष्णतेचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44° सेल्सिअस ते 45° सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 42° सेल्सिअसच्या पुढे आहे. नागपुरात आज संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. नागपूरच्या भांडेवाडीतील CBG प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. यवतमाळमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी फार्मर ग्रुप लीग स्पर्धेचं आयोजन आणि येत्या 2 जून पर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा. नागपुरात आज पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

మధ్యం లెక్క. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे देशभक्तीपर गीत.

सांजधारा या कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वरसाज आहे लता मंगेशकर यांचा.

चंद्रमुखी या चित्रपटातलं गाणं आताच आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या आवाजात. गुरु ठाकूर यांचं गीत होतं आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात सांजधारा आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. आता ऐकूया मंगेश पडगावकरांचं गीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं जयेश खरे, मयूर सुकळे, अजय गोगावले यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगलस्वरात नाधो महानोर यांचं गीत. संगीत आनंद मोडक यांचं.

इथेच मंडळी आजचा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा संपन्न करीत आहोत. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय?

0: आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
1: नमस्कार, मी शिरीष भालेराव, व्हायोलिन वादक आहे. मी आकाशवाणी नागपूरला 22 वर्ष व्हायोलिन वादक म्हणून काम केलेलं आहे. व्हायोलिन वादक म्हणून माझी जी काही थोडीफार समाजात ओळख निर्माण झाली आहे, तर ती निव्वळ आकाशवाणी नागपूरमुळे. कारण अनेक मान्यवर कलाकारांसोबत संगत करण्याची संधी मला तिथे मिळाली. तसंच दिवाळी संगीत संमेलन, अखिल भारतीय संगीत सभा, अनेक प्रतिष्ठित संगीत संमेलनांमध्ये माझी कला सादर करण्याचं सौभाग्य मला आकाशवाणीकडेच मिळालेलं आहे. आकाशवाणीने मला सगळं काही दिलेलं आहे. माझा चरितार्थ सुद्धा आकाशवाणीमुळे उत्तम प्रकारे मला साधता आला. आकाशवाणीचं माझ्यावर अनंत उपकार आहे. आणि आकाशवाणीची एक वैभवशाली परंपरा आहे. आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आकाशवाणी मार्फत रविशंकर असो, लता मंगेशकर, आशा भोसले कितीतरी नाव घेता येईल. या जगप्रसिद्ध कलाकारांना आकाशवाणी मुळेच मान्यता मिळालेली आहे. आणि एक सांगायचं की अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आकाशवाणीचे जे कार्यक्रम असतात अतिशय दर्जेदार असतात. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आकाशवाणी पोहोचते. आणि आपण बघतो आजच्या चालू परिस्थितीत अशी ही आकाशवाणीची खूप वैभवशाली परंपरा आहे. आणि असंच आकाशवाणीचं महत्व दिवसेंदिवस वाढत जावं. आणि आकाशवाणीचे शताब्दी वर्ष सुद्धा देशभरात थाटाने साजरे हो ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.
2: आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. आज गोवा राज्याच्या 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याचबरोबर शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकास कामामुळे गोव्याने देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUET PG 2026 प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या 29 पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे मॅपिंग राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA CUET सोबत करण्यात आले आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील एकाच परीक्षेद्वारे प्रवेशाची संधी मिळणार असून प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेला चालना मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील पोरला परिसरातील गावांमध्ये रानटी हत्तींचा वावर असून या हत्तींनी आज पहाटे नगरी येथील मनोहर कुंभारी यांच्या शेतातील विविध साहित्य आणि फळबागांची नासधूस केली. 33 संख्येत असलेले रानटी हत्ती पोरला परिसरातील गावांमध्ये फिरत आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांनी नवरगाव येथील पिकांचं नुकसान केलं. काल रात्री हे हत्ती नगरी येथे गेले होते. दरम्यान सध्या कडक ऊन असल्याने रानटी हत्ती पाण्याच्या शोधार्थ नदीकडे भटकत असतात. हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करणे सुरू असल्याचे पोरलाचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पंचभाई यांनी सांगितले आहे. ओसरी प्रोडक्शनच्या वतीने खाऊ गप्पा आणि कविता हा अनोखा आणि बहुआयामी कार्यक्रम उद्या 31 मे रोजी डॉ वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स नागपूर इथं सायंकाळी 7:45 आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि निवेदक मुकुंद देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक आणि सात्विक पदार्थाची चव, त्यामागील कथा, आयुर्वेदिक महत्व तसेच जीवनातील अनुभव, किस्से आणि हास्यविनोदाने भरलेला संवाद यांचा समावेश असणार आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
2: FM बैंड 14.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. शाम के 7 बजे है. आइए सुनते हैं मुंबई केंद्र से हमारा कार्यक्रम जय माला.
4: ऐसी अनमोल याद

FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे. सोमवार दिनांक 1 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 8:42 झाली आहेत. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरिता नागपूर परिवहन मंडळानं आपली बसतर्फे आयटी पार्क नागपूर येथील एलन इन्स्टिट्यूटकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या क्लासेसच्या वेळेनुसार बसची फेरी निश्चित करण्यात आली आहे. या सेवेसाठी 3 विशेष एसी बस तैनात करण्यात आल्या असून या बस सकाळी 7:20 ते रात्री 8:50 दररोज धावणार आहेत. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य

0: सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रे न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्रं सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हवामान. मागील 24 तासात विदर्भात नागपूर इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून पुढील काही तासात भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर इथं काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज नागपुरात संध्याकाळी हलक्या पावसांच्या सरींनी वर्षाव केला होता. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: FM बैंड 16.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. अब से कुछ ही पलों में यानी रात के ठीक 8:45 में आप सुन सकेंगे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से. उसके बाद रात 9 बजे आपके लिए ये कार्यक्रम मुंबई केंद्र से आप सुन सकेंगे.

डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेलं, जे सरासरीपेक्षा उणे 1.4 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. तर किमान तापमान 29.8 डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेलं, जे सरासरीपेक्षा 1.0 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. अंदाज असा आहे मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कमाल तापमान येत्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 42.0 डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान 26 डिग्री सेल्सिअस इतकं राहील. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद.